मोडू नका वचनास। कैकईच्या या कठोर दटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा पुन्हा वज्राघात केले। दशरथाची अवस्था मोठे केविलवाणी झाली। त्यानं विनवून पाहिलं, अर्जवून पाहिलं, कैकईचा हट्ट अणुमात्र कमी झाला नाही। राजा किंग कर्तव्य मूढ स्थितीत पुतळ्यासारखा स्तब्ध बसून राहिला। एवढ्यात मंत्री सुमंत कैकईच्या मंदिराच्या द्वाराशी आला। अधीर कैकईनं सुमंताला आज्ञा केली, रामाला इकडे घेऊन या। यव राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या श्रीरामाला घेऊन सुमंत कैकईच्या मंदिरात आला। राजा दशरथ म्लानवदन आणि अबोल अवस्थेत खाली मान घालून बसलेला पाहून श्रीरामाला आश्चर्याचा धक्का बसला। श्रीरामानं डोळ्यानंच कैकईला कारण विचारलं। तिनं सर्व प्रकार निवेदन केला आणि अंती म्हणाली, तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, पण राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्षे वनवासात जावस अशी त्यांची इच्छा आहे। यावरही राजा दशरथ काही बोलला नाही। राजाचं मौन हीच अनुमती जाणून राम आनंदानं वनवासात जाण्यास तयार झाला। अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडलं। झालेला प्रकार आपल्या मातेस सांगावा म्हणून श्रीराम लक्ष्मणासह कौसल्याच्या मंदिरात गेले। कौसल्या शुभ्रवेश परिधान करून अग्नीला आहुती देत होती। राम येताच ती हर्षित झाली। रामानं बसावं म्हणून कौसल्यानं आसन पुढे केलं। राम बसले तर नाहीतच, पण त्यांनी पित्राज्ञेनं आपण वनवासास निघालो आहोत हे आईला सांगितलं। कौसल्य हतबुद्धच झाली। कैकईचा हट्ट, राजा दशरथाचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन कशा कशाचाच तिला बोध होईना। श्रीरामाला हृदयाशी कवटाळून आर्त स्वरानं ती म्हणू लागली, उंबर ठ्यास ओलांडुनिया मातेची माया, नको रे जाऊ रामराया, शतनवसानी येऊन पोटी, शतनवसानी येऊन पोटी, सुख विलेस का दुःखासाठी, प्राण मागतो निरोप, रडते कासा विसकाया, नको रे जाऊ रामराया। कशी मूढती सवत कैकई, कशी मूढती सवत कैकई, तीही मदसम अबला आई, आज्ञा देईल का भरताती कांतारी जाया, नको रे जाऊ रामराया। तृप्त होऊ दे तिची लोचने, तृप्त होऊ दे तिची लोचने, भरत भोगू दे राज्य सुखाने, वनी धाडते तुझसे कशास्तव वैरण ती वाया, नको रे जाऊ रामराया। सांगू नये ते आज सांगते, सांगू नये ते आज सांगते, मजहून ह्याना ती आवडते, सांगू नये ते आज सांगते, मजहून ह्याना ती आवडते,

आजवरी मी कुडान कठिल्या मूक यातना या नको रे जाऊ रामराया। तिच्या नयनीच्या अंगाराणी जळतत जगले मुला जीवनी, तुझ्या राज्यी इच्छित होते अंतितरी छाया, नको रे जाऊ रामराया। अधर्म सांगू कसा बालका तुष्ट ठेव तू तुझी या जनका, माग अनुज्ञा मात्र जननिते कांतारी न्याया, नको रे जाऊ रामराया। तुझा वाचुनी राहु कशीमी वियोग रामा साहु कशीमी, जमदग्नी समतात तुझे का कथित न मार आया, नको रे जाऊ रामराया। तुझा करे दे मरणच मजसी हो राजा वा हो वनवासी, देहा वाचुन फिरेन मगमी मागो वा घ्याया, नको रे जाऊ रामराया।